ये हरि ओम हरे हरे हरे हर महा सेवा तो भुजा चार चतुर दास भुजते सा भोले